0: आहिनि ऐं फाइट कंदा आहिनि, पाण में विढ़ंदा आहिनि, त पोइ जेके जेके टॉन्सिल्स हूंदा आहिनि उहे ज़ख़्मी थी पवंदा आहिनि, इंजर्ड जंहिंखे चऊं त इंजर्ड थी वेंदा आहिनि, ज़ख़्मी थी पवंदा आहिनि या बीमार थी पवंदा आहिनि, ऐं पोइ हुनमें उहा सघ विढ़ण जी न हूंदी आहे, पोइ हुनजे करे थींदो ईअं आहे उहे जेके बैक्टीरियाज़ हूंदा आहिनि उहे अंदरि अची वेंदा आहिनि, ऐं पोइ जेको आहे सो उहे हुननि खे जेको आहे सो डैमेज करण जी कोशिशि कंदा आहिनि, हुननि में इन्फेक्शन पैदा थी वेंदो आहे जंहिंजे करे हुननि में स्वेलिंग पैदा थी वेंदी आहे, सोजन थी वेंदी आहे, ऐं अॻिते एतिरी हद ताईं ईअं थी वेंदो आहे जो हुननि में पस अची वेंदी आहे। मां ॾिसंदो त कंहिं पेशंट खे वात खोल रहे ॾिसंदो त हुन गले जे जेके कलियूं हूंदियूं आहिनि साइड खां उन्हनि में अछो गंद जेको आहे सो अची वेंदो आहे, उहो छा हूंदो आहे उहो इन्फेक्शन जेको आहे सो थी वेंदो आहे, ऐं उन जे करे जेके तकलीफ़ूं थींदियूं आहिनि मेन जेके निशानियूं उहा खे ॿुधायूं त उन जे करे तकलीफ़ इहा हूंदी आहे जो मरीज़ खे जेको आहे सो हिकु शदीद सूर कलियुनि में पवंदो आहे, गीत बि न ॾेई सघंदो आहे, इवन कुझु खाधो खाइण त छा बल्कि पाणी पी बि जेको आहे सो न सघंदो आहे, छो जो गीत ॾियण में बि हुनखे तकलीफ़ थींदी आहे, ऐं शदीद सूर जी तकलीफ़ थींदी आहे, ऐं उनखां पोइ बुख़ार बि ईअं महसूसु असांखे थींदो आहे ॼण मलेरिया जो बुख़ार सीअ सां बुख़ार थींदो आहे, घणा मलेरिया सम्झी ऐं मलेरिया जी दवाऊं खाईंदा आहिनि पंहिंजे मुंहुं या जेको आहे सो सही डायग्नोस न कराईंदा आहिनि, लेकिन इन्हनि जी शिवरिंग थींदी आहे ॾकणी जंहिंखे चऊं उनमें ॾकणी थी वेंदी आहे बुख़ार में एतिरो जेको आहे माण्हू कप कपंदो आहे, चवंदो आहे त बसि हाणे खंघ बि थी वेंदी आहे, जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त उनमें जेके निशानियूं हूंदियूं आहिनि उहे ईअं ई हूंदियूं आहिनि त सूर पइजी वेंदो आहे, गीत माण्हू न ॾेई सघंदो आहे, बुख़ार जेको आहे सो थी पवंदो आहे, सीअ सां बुख़ार थी पवंदो आहे, ऐं माण्हू जेको आहे सो खंघ बि जेको आहे सो उनमें घणी ॾिसण में ईंदी आहे, ऐं ख़ासि करे जीअं मां पहिरीं ज़िक्र कयो त ॿार उन जो शिकार घणो थींदा आहिनि, उहे इन जे करे थींदा आहिनि उहे जॾहिं ॿाहिरि वेंदा आहिनि, छो जो ॿार त ॿार हूंदा आहिनि, उहे ज़ाहिर या त परहेज़ खे जेकॾहिं चए वॾनि खे बि परहेज़ चइबो आहे त उहे न करे सघंदा आहिनि, नंढा ॿार त बादशाह हूंदा आहिनि, उहे थधो पाणी पी पवंदा आहिनि, चांवर खाई उते ई पाणी पी छॾींदा मथां, या अॼुकल्ह चिप्स या जेके तरपच वारियूं शयूं हूंदियूं आहिनि पकौड़ा समोसा खाधा, ऐं न्यू जनरेशन बि ईअं कंदी आहे पकौड़ा समोसा खाई करे नौजवान असांजा मथां जेको आहे उन वक़्तु ई ठक थधो पाणी पी छॾींदा आहिनि, या कोल्ड ड्रिंक्स अॼुकल्ह इहो फैशन हूंदो आहे जिते ॿाहिरि विया उते इहे सणभ वारियूं तरियल शयूं खाई ऐं मथां कोल्ड ड्रिंक्स वग़ैरह पी छॾींदा, त उहे बि जेको आहे सो उन कम खे वधाइण में कोशिशि वधाइण में वधीक मदद कंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां जीअं नंढनि ॿारनि जी ॻाल्हि कई त ॿाहिरि वेंदा आहिनि त आइसक्रीम वग़ैरह पोलका खाधी या गंढा खाधा या अहिड़े तरीक़े सां बर्फ़ घणनि खे आदत इहा हूंदी आहे नंढनि खे या आदड़ियुनि खे त कची बर्फ़ जेको आहे सो खाईंदा आहिनि उहो बि गले जे लाइ इंतिहाई नुक़सानकार हूंदो आहे। एतिरे पछाड़ीअ उहे टॉन्सिल्स जॾहिं वधी वेंदा आहिनि त नौबत ऑपरेशन ते बि वञी पहुचंदी आहे ऐं घणा उहे कटराए ईंदा आहिनि गले जा गदूद, लेकिन अॻिते हली वरी उहे ई साॻई जेको आहे सो ग्रोथ थी ईंदा आहिनि ऐं वरी उहा ई साॻी जेको आहे सो तकलीफ़ मरीज़ खे थी वेंदी आहे। इन जे करे असां कोशिशि कंदा आहियूं कंदा आहियूं त उन्हनि खे रोकण जे लाइ जेको आहे सो दवाऊं उहे ॾींदा आहियूं जिन सां उहे बग़ैर ऑपरेशन जे जेके टॉन्सिल्स वधी वेंदा आहिनि उहे पंहिंजी जॻह ते अची वेंदा आहिनि ऐं जेको इम्यूनिटी सिस्टम जेको असांजो हूंदो आहे जेको इम्यूनिटी सिस्टम जंहिंजे करे हू डैमेज थी वेंदा आहिनि या विढ़ी न सघंदा आहिनि ऐं कमज़ोर थी वेंदा आहिनि उन्हनि जो इम्यून सिस्टम बि जेको आहे सो बहाल थी वेंदो आहे ऐं हू वरी ॿीहर उन्हनि जेके बैक्टीरिया सां जेके ॿाहिरां ईंदा आहिनि फाइट करणु उन्हनि सां वरी हू मुक़ाबिलो करे सघंदा आहिनि, यानी असांजी दवाउनि सां यानी डबल एक्शन फ़ाइदो हूंदो आहे, हिकु त इम्यून सिस्टम बहाल थी वेंदो आहे ऐं उनखां बाद में इन्फेक्शन ख़तमु थी वेंदो आहे ऐं जेको आहे सो तकलीफ़ बि ख़तमु थी वेंदी आहे। अच्छा, हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु नोट कराईंदासीं त इन्फेक्शन जॾहिं थी वेंदो आहे त जीअं ॾिसो नंढा ॿार ख़ासि करे नंढनि ॿारनि खे तमामु घणियूं वॾे पावर जूं एंटीबायोटिक्स लॻायूं वेंदियूं आहिनि ऐं उहे तव्हांखे ख़बर आहे त जेके असांजा बैक्टीरियाज़ हूंदा आहिनि घणा कुझु हिननि में गुड बैक्टीरियाज़ बि हूंदा आहिनि पर जॾहिं एंटीबायोटिक जॾहिं ज़्यादा इस्तेमालु थींदी आहे त उहे जेके गुड जेके बैक्टीरियाज़ हूंदा आहिनि जेके डिफेंस में हूंदा आहिनि असांजे फ़ाइदे में हूंदा आहिनि उहे बि मारिजी वेंदा आहिनि ऐं ॿारु वरंदो कमज़ोरी में अची वेंदो आहे सुकंदो वेंदो आहे रत बि हुनजो ख़तमु थींदो वेंदो आहे। इन जे करे वॾो हुजे या नंढो हुजे, एतिरियूं सारियूं एंटीबायोटिक्स उन्हनि खे न हणाईंदा करियो ऐं कोशिशि करियो त उन्हनि खे होम्योपैथिक ज़रिए ट्रीटमेंट करायो। छो जो होम्योपैथिक में चाहे असां ॾिसो पे अॻु में प्रोग्राम कयोसीं नक जी हॾी जे वधी वञण जो या नक जी हॾी जे मथां गोश्त वरी वञण जो, उनजो बि बग़ैर ऑपरेशन जे, छो जो उनजो बि जेकॾहिं ऑपरेशन थिए थो साॻियो ई वरी जेको आहे सो उहे गदूद थी वञनि था। अलहमदिल्ला अलहमदिल्ला असां वटि सवें मरीज़, मां त हज़ारे चवंदुसि पर सवें मरीज़ माशाला हिन महिल ताईं बग़ैर ऑपरेशन जे असां ठीकु कया आहिनि। उन जा व्यूज़ बि हूंदा आहिनि। हिन वक़्तु बि अंडर जेको आहे ऑब्ज़रवेशन असां वटि पेशंट्स मौजूदु आहिनि जेके जिन खे डॉक्टर साहिबान ऑपरेशन चयो पर असां उनखे बग़ैर ऑपरेशन जे जेको आहे सो ठीकु कयो आहे ऐं हू अलहमदिल्ला हींअर आहिस्ते आहिस्ते सर्वाइव कनि पिया। न सिर्फ़ नक कनि गले जो गदूद बल्कि जेके बि ॿिया अहिड़े क़िस्म जा मर्ज़ आहिनि जिन जो ऑपरेशन ॿुधायो वञे थो, मिसलनि बवासीर आहे, पिते जी पथरी आहे, प्रोस्टेट ग्लैंड आहे, या जेको आहे सो गुर्दे जी पथरी आहे, या जेको आहे सो अहिड़ा ॿिया जेको आहे सो ऑपरेशन्स, उहे बग़ैर ऑपरेशन जे होम्योपैथिक दवा जे बारे में आख़िर में ज़रूरु चवंदुसि त हीअ हिकु बेज़रर दवा आहे। हिन जो को बि साइड इफ़ेक्ट कोन्हे को। अव्हां खे पहिरीं ॻाल्हि दवा फ़ाइदो ॾींदी आहे पर जेको असां नुक़सान न ॾींदी आहे। अॻु में प्रोग्रामनि में असां वाज़ियो कयोसीं त जेकॾहिं असांजे चवण जे मुताबिक़ हूअं बि तव्हां ॾिसो त किथे बि तव्हां दवा वठणु वेंदा आहियो त हमेशह इहो ई हिदायत हूंदी आहे त डॉक्टर जे चवण जे मुताबिक़ जेको आहे सो दवा खे यूज़ करियो, दवा खे सही नमूने इस्तेमालु करियो ऐं डॉक्टर जे मुताबिक़ इस्तेमालु करियो जीअं डॉक्टर चवे। ख़ासि करे होम्योपैथिक में अव्हांखे इहो ई ॿुधायो वेंदो आहे त होम्योपैथिक दवा डॉक्टर जे बग़ैर सलाह जे न ॾियणी आहे न वठणी आहे। न वरी को ॼाणू डॉक्टर हूंदो जेको होम्योपैथिक बग़ैर मरीज़ खे ॾिठे दवा न ॾींदो आहे, छो जो असांजी दवा जो तरीक़ेकार ई ईअं आहे जॾहिं मरीज़ साम्हूं हूंदो आहे हुनखां हिस्ट्री वरिती वेंदी आहे, हुनजी तबियत ते जेको आहे सो दवा ॾिनी वेंदी आहे ऐं हुनखे सम्झायो वेंदो आहे त कहिड़े तरीक़े सां दवा जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। ओतिरो टाइम पीरियड दवा खे इस्तेमालु कयो वेंदो आहे, ओड़े तरीक़े सां दवाउनि जो डोज़ ॾिनो वेंदो आहे ऐं ओतिरो टाइम ताईं जेको आहे सो दवा ॾिनी वेंदी आहे। जेकॾहिं इन्हनि सभिनी मां को बि तरीक़ो ग़लति निकितो त दवा बेअसर थी वेंदी आहे, दवा फ़ाइदो न ॾींदी आहे। असां पाण मरीज़नि खे इहो ई चवंदा आहियूं त जेकॾहिं मुक़ररु टाइम जेको अव्हांखे ॿुधायो वञे थो जंहिं मर्ज़ जे लाइ, जेकॾहिं ओतिरो कोर्स अव्हां कंदव उन तरीक़े सां कंदव त दवा वठी बि वञो, वरना दवा अव्हांजी बेकार हूंदी आहे बिल्कुलु। ऐं अॼोको प्रोग्राम बि अव्हां जी जेको आहे सो ॿुधंदड़नि जे लाइ कोशिशि कईसीं त ही हिकिड़ा आम मर्ज़ आहिनि ऐं जेको आहे सो नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे सामईन खे असां ॿुधाए सघूं त जीअं हुन ते अमल करे सघनि। आख़िर में हिन जे लाइ परहेज़ अव्हांखे ज़रूरु जेको आहे सो नोट कराईंदा हलंदासीं। हिकु त परहेज़ ॾिसो जॾहिं थी वञनि था त हुननि जो एहतियात वॾे में वॾो इहो अव्हांखे करिणो आहे। हिकु त तरियल शयूं, सणबियूं शयूं, खटियूं शयूं, थधियूं शयूं ऐं थधो पाणी, इहो मुकमल बंदि करिणो हूंदो आहे। उन खां बाद में उनखे काफ़ी जेको फ़ाइदो ॾींदी आहे ट्रांसलेट्स खे उहा ॾींदी आहे इनहेलेशन, टकोर ऐं गराड़ा। जॾहिं उहा पाणी गरम करे हुन में, हिकु त इहो आम हूंदो आहे सभिनी खे ख़बर आहे त लूणु विझी हुन जा गराड़ा कंदा आहिनि, पर अव्हांखे इहा बि शायदि ख़बर हुजणु घुरिजे। मां अक्सर पंहिंजे प्रोग्रामनि में ॿुधाईंदो आहियां जेके ख़ुदा ताला जूं हिकिड़ियूं कुदरती शयूं आहिनि, जड़ी बूटियूं आहिनि ऐं जेके सफ़ूफ़ आहिनि उहे जेकॾहिं इस्तेमालु कया वेंदा त उन सां अञा वधीक फ़र्क़ु पवंदो आहे। मिसलनि ॾिसो जंहिंजा गदूद जेकॾहिं गले जा थी था वञनि त मां त ईअं बि ॾिठो आहे मुंहिंजे इन दस मत ते बि अलहमदिल्ला मरीज़ ठीकु थी वेंदो आहे। जेकॾहिं माइनर जेकॾहिं मसइलो हूंदो आहे, कुनड़ो मसइलो हूंदो आहे त उन में बि ठीकु थी वेंदा आहिनि। हिकिड़ो मिसलनि पाणी गरम करे उन में अव्हां हेड विझी ऐं उन जा गराड़ा कंदव त हेड जा अनेक फ़ाइदा हूंदा आहिनि। तव्हांजी एंटी बैक्टेरियल आहे, एंटी इंफ्लेमेशन आहे, एंटी एनर्जेसिक आहे, हिकिड़े क़िस्म जी ख़ुदि एंटीबायोटिक आहे। हीअ उहा एंटीबायोटिक आहे जंहिंजो को साइड इफ़ेक्ट न आहे। अव्हांजो इम्यून सिस्टम वणंदो बूस्ट कंदी आहे ऐं इन जे घराड़नि करण सां अव्हांजी गले जी सोजन ख़तमु थी वेंदी आहे, गले जो सूरु ख़तमु थी वेंदो आहे, गले में जेकी खिचखिचाहट हूंदी आहे उहा ख़तमु थींदी आहे, आवाज़ु जंहिंजो बंदि हूंदो आहे उनजो आवाज़ु खुली वेंदो आहे। जेको आहे उनखां अलावा जाण आहे जंहिंखे अजवाइन चवंदा आहिनि, उन उहो बि जेकॾहिं तव्हां नीम गरम पाणी में विझी गराड़ा कंदो उन सां बि काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे। हिकिड़ी मशहूर शइ आहे, अव्हांखे पंसारी वटां मिलंदी आहे, नंढनि ॿारनि खे बि दस्तनि में ॾिनी वेंदी आहे, अमलतास। अमलतास हिकिड़ी लठ मिलंदी आहे जंहिंमें गोलड़ा हूंदा आहिनि, उन जा सिर्फ़ु गराड़ा करणा हूंदा आहिनि। कुदरती शयुनि जा हिकु बीमारीअ ते न, ॾहनि बीमारियुनि ते ई लॻंदी आहे। उन जा ॿ टे गोलड़ा जेको पाणी में विझी ऐं तव्हां उन जा गराड़ा कंदो त मां चवंदो आहियां त जेके इन्फेक्टेड ट्रांसलेट्स हूंदा आहिनि उहे बि ठीकु थींदे मां ॾिठा आहिनि। सो काफ़ी फ़ाइदो पवंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां मिठी काठी, मुलेठी जंहिंखे असां चवंदा आहियूं, मुलेठी खे धोई करे चॿाइण सां बि अव्हांखे काफ़ी सारो जेको आहे सो रिलीफ मिली वेंदो आहे, फ़ाइदो पइजी वेंदो आहे। कारा मिर्च जेकॾहिं तव्हां जेको आहे सो रखंदो त उन सां बि गलो जंहिंजो बंदि हूंदो आहे उहो गलो बि जेको आहे सो खुली वेंदो आहे। सो अहिड़ियूं कुदरती तमामु घणियूं शयूं आहिनि। पान जी जड़ आहे, उहा बि जेको आहे सो खाइण सां काफ़ी फ़ाइदो पइजी वेंदो आहे। लेकिन इहे सभु शयूं जेकॾहिं अव्हां कंहिं ॼाणू डॉक्टर सां बि मुलाक़ात करे इस्तेमालु करे सघो था, जे तव्हां वठंदो हुतां बि। लेकिन आफ्टर ऑल मां इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त हीअ हिकु फस्ट एड जिते तव्हांखे ॿुधायो वेंदो आहे न, जेकॾहिं तव्हां किथे वञो था त फ़िलहालु फस्ट एड तव्हांजे लाइ ज़रूरी आहे, त हीअ हिकिड़ी क़िस्म जी फस्ट एड हूंदी आहे। ट्रीटमेंट तव्हांजी दवा आहे, होम्योपैथिक दवा आहे, जंहिंजो को साइड इफ़ेक्ट न आहे। ऐं ॾिसो एॾा वॾा मर्ज़, एॾी वॾी सीरियस कंडीशन में तव्हांखे बग़ैर ऑपरेशन जे हुजो, तव्हां गलो चीरायो, नकु जेको आहे सो कटरायो, यानी हिकिड़ा ऑपरेशन करायो, त उन्हनि खां जेकॾहिं तव्हां कुदरती शयूं इस्तेमालु कंदो, लेकिन असां वटि जल्दबाज़ी तमामु घणी आहे, पैसो घणो आहे, असां तकड़ि में पहिरां सुयूं हणाईंदासीं छो जो असांखे सुयुनि जी आदत पियल आहे, जेसि ताईं इंजेक्शन न लॻंदी आहे तेसि ताईं फ़र्क़ु न पवंदो आहे। इन जे करे जेको आहे सो ऐं सर्जरी ते वञी पहुचंदा आहियूं, लेकिन उहे वरी बाद में जेको आहे सो साॻियूं असांखे डबल कराइणी हूंदियूं आहिनि। इन जे करे जल्दबाज़ी न करणु घुरिजे, ऐं अव्हां होम्योपैथिक ट्रीटमेंट जिन कराई आहे उन्हनि खे ख़बर आहे, जिन न कराई आहे त हिकु दफ़ो ज़रूरु कराए ॾिसनि। वॾी महिरबानी
1: डॉक्टर साहब, तमामु घणी महिरबानी, तव्हां हिकु बहितरीन ॼाण ॾिनी सर। डॉक्टर साहब, हर अरबा ख़मीस जुमे छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह 11 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटड़ी रोड मैरापुर में मरीजनि जो इलाज कंदा आहिनि। ऐं अंगारे जे ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे, ऐं हिन में हफ़्ते जा 3 ॾींहं जुमो छंछर आचर चेकअप फीस बिल्कुलु फ्री हूंदी आहे, बाक़ी दवा मरीज़ खे स्टोर तां वठणी हूंदी आहे। ऐं असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए बि शामिलु थी सघो था। असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2196-851, 0301-2196-851। डॉक्टर साहब, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, जिन में गुर्दे, पिते ऐं मसाने जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कंदा आहिनि। संदनि, जोड़नि, गोॾनि जो सूरु, कुॾ रंग जो सूरु, नक, कन, गलो, नज़लो, निछूं, मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फालिज, खंघि, टीबी, मैदे जो सूरु, मैदे जी अल्सर, तिली जो वधणु, जिगर, हेपेटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी ख़ारिश, फट, फुरड़ियूं, ॿारनि में कद जो न वधणु, ऐं औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कयो वञे थो। ऐं असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए बि शामिल थी सघो था। ऐं असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2196-851, 0301-2196-851।

0: जी सर।
1: जी सर, असां जेके सामईन आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ूआतनि ते असां जॾहिं डिस्कस कंदा आहियूं त काफ़ी सुठी पज़ीराई मिलंदी आहे, या जेके पेशंट्स जॾहिं सही थी वेंदा आहिनि त उहे पंहिंजा व्यूज़ रिकॉर्ड कराए वेंदा आहिनि, या जेको आहे सो असांखे ख़ुदि क्लिनिक ते रिकॉर्ड कराइनि, या ख़ुदि ऑनलाइन जेको आहे सो कॉल करे बि जेको आहे सो ॿुधाईंदा आहिनि। हीउ हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे कंहिंखे इनकरेज करण जो, ऐं हीउ हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे जेके पेशंट यानी हिकिड़ी अहिड़ियूं बीमारियूं जेके ॿियनि डॉक्टरनि वटि मरीज़ मुख़्तलिफ़ तरीक़े सां काफ़ी टाइम इलाज कराए कराए थकिजी पवंदो आहे ऐं रिलीफ न मिलंदो आहे, त पोइ हू ख़ुशी विचां जेको आहे सो पंहिंजो इज़हार कंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां जीअं दोस्त तव्हांखे ॿुधाईंदो आहे त असां वटि जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते खोड़ सारा अहिड़ा, जीअं मां पहिरीं ॻाल्हि ॿुधायमि, ऑपरेशन जे हवाले सां जीअं कंहिंखे बवासीर हूंदी आहे, प्रोस्टेट ग्लैंड हूंदो आहे, या पिते जी पथरी हूंदी आहे, त बग़ैर ऑपरेशन जे असां वटि ट्रीटमेंट कई वेंदी आहे। या जीअं असां मुख़्तलिफ़ मौज़ूआतनि ते पहिरां जीअं कुनरग जो सूरु आहे उन ते ॻाल्हाए चुका आहियूं, त कुनरग जो सूरु शाइटी का पेन जेके चवंदा आहिनि, नर्व जेकी वेन हूंदी आहे, मुख जेकी वेन हूंदी आहे उहा जॾहिं ब्लॉक थी वेंदी आहे, जंहिंजे करे मरीज़ मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि में, घणी तकलीफ़ में अची वेंदो आहे, ऐं पोइ उहो जेको आहे सो ट्रीटमेंट कराए कराए थकिजी पवंदो आहे, ऐं पोइ वरी असां वटि पहुचंदो आहे। उन में बि अलाह ताला जी महिरबानी सां हू बिल्कुलु ठीकु थी वेंदो आहे। जी सर,
0: डॉक्टर साहिब कॉल जी तरफ़ हलंदासीं, ॾिसंदो कहिड़ा लाइन ते मौजूदु। अस्सलाम वालेकुम। हैलो, अस्सलाम वालेकुम।
2: وعلیکم السلام، کیا حال ہے؟ خیر ہے؟
0: الحمدللہ ٹھیک ٹھاک، تاں بتاؤ؟
2: شکر ہے مالک جا کراں، تاں ٹھیک ہو، طبیعت صحیح ہے بابا؟
0: شکر ہے اللہ پاک جو۔ اچھا پوچھن چاہندا ڈاکٹر صاحب کھا؟
2: سر میرا پور کا سیال ہوٹل نال گل ہے، تم سخت سڑی ہوا چاہیں یہ تھیلی دا؟
0: جی جی،
2: وہ پارسل گیا سر، وہ سڑی ہوا نہیں کہ چھا جی۔
0: ہاں ٹھیک ہے ڈاکٹر صاحب، اواں کے بتائے تو ریڈیو بدو۔ جی سر،
1: اجے سے بالکل ادے سولو دس دیو تو اتے ہی جو کھائن والو جو تیل پیو ہے उहो खणी आई उन हथ खे जेको आहे सो लॻाईंदा उते ई, जेके हूअ जल्द अज़ जल्द उनखे लॻाए छॾनि त जीअं फुलकणा कोन ठही वेंदा, हू न त जेको आहे जीअं लेट कंदा त उनखे फुलकणा ठही वेंदा। खाइण वारो जेको तेल आहे उहो उते ई जेको आहे सो उनखे लेप कंदा त उन सां जेको आहे सो उनखे हथ बि जेको झुरे थो पियो हींअर पची पियो या पचंदो या फुलकणा हूंदा उहे ख़तमु थी वेंदा। हिकु त इहो जेको सो करिणो आहे, उन खां पोइ शहर मां हिन वक़्तु फस्ट एड तकड़ि में इहो ई करिणी आहे, शहर मां हिकिड़ी जेंशन वायलेट जे नाले सां नीरी दवा मिलंदी आहे मस वांगुरु, उहा जेको आहे सो वठी करे ऐं उहा बि जेको आहे सो उनखे हथ खे लॻाईंदा त उहो जेकी हथ में जेकी गर्माइश जेकी थी वेंदी आहे सहण वारी उहा बि ख़तमु थींदी, लुंज बि ख़तमु थी वेंदी, ऐं वरी उहे बि अञा वधीक जेके फुलकणा ठही बि विया आहिनि त वरी उहे उनखे ख़तमु कंदा बग़ैर कंहिं मरहम जे, बग़ैर कंहिं इंजेक्शन जे, बग़ैर कंहिं ॿी ट्रीटमेंट जे। सो बिल्कुलु इहो खाइण वारो जेको तेल आहे उहो वधो लॻाईंदो त बिल्कुलु सही थी वेंदो। वॾी महिरबानी,
0: तमामु बहितरीन सर। इहो हिकु इंस्टंट इलाजु आहे जेको
1: हिकिड़ो मञियल इलाजु आहे, कामयाबु इलाजु आहे, तजुर्बे में आयल इलाजु आहे। अधे खे ज़रूरु चवंदासीं त जेकॾहिं रिलीफ मिली वञे त फीडबैक ज़रूरु जेको आहे सो ॾींदा कयूं, छो जो हीउ अव्हांजो प्रोग्राम आहे, हीउ अव्हांजे ॾिसो हिकिड़ी ॼाण पहुचाइण जो प्रोग्राम आहे, हीउ हिकिड़ो बर वक़्तु ऑनलाइन अदे प्रोग्राम, ऐं ख़ुशी थींदी आहे त असांजो प्रोग्राम हज़ारे जेको आहे सो सामईन ॿुधनि था पिया हिन वक़्त बि, यानी ऑन एयर प्रोग्राम हले पियो लाइव प्रोग्राम, ऐं दोस्त ॿुधो ऐं हींअर कॉल कई उन एट ए टाइम हिकिड़ो तव्हांखे ट्रीटमेंट ॿुधाई वञे थी, अव्हांखे जेकी फस्ट एड हूंदी आहे अव्हांखे उन में फस्ट एड में काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। सो ॻाल्हि पए पंहिंजे बीमारियुनि जे हवाले सां ॻाईसीं, अहिड़े तरीक़े सां जेको कुनरग जो सूरु आहे, या चाहे जेको आहे सो जेको आहे सो जोड़नि जो सूरु हूंदो आहे उन में बि काफ़ी जेको आहे सो पेशंट खे रिलीफ मिली वेंदो आहे। जी साईं, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो मुख़्तलिफ़ ॿियूं बीमारियूं जेके हिकिड़ा अच्छा आम बीमारी जी मिसाल ॻाल्हि जो कंहिंखे नज़लो ज़ुकाम थींदो आहे या बुख़ार थी पवंदो आहे, अच्छा नंढड़ा ॿार या जेको आहे सो वॾा मर्द या अदड़ियूं जिनखे जेकॾहिं बुख़ार तेज़ हूंदा आहिनि त घणी ग़लती इहा कंदा आहिनि सो जल्दबाज़ी कंदा आहिनि तकड़ि में वञी ऐं इंजेक्शन्स वग़ैरह कराईंदा आहिनि, त इंजेक्शन्स तेज़ बुख़ार में हरगिज़ न कराइणु घुरिजे, उन सां काफ़ी सारा वॾा नुक़सानात ॾिसण में आया आहिनि थी सघनि था। इन जे करे मथे ते पटी पाणीअ जी उहा रखण सां बुख़ार जेको आहे सो जॾहिं घटिजी वेंदो आहे त पोइ तव्हां जेको आहे सो ॿी का ट्रीटमेंट करे सघो था, ऐं उहो जेको आहे सो काफ़ी कामयाबु इलाजु आहे। जेको मथे ते पाणी जी पटी रखण सां, निर ते पाणी जी पटी रखण सां बुख़ार वांजो रिड्यूस थींदो वेंदो आहे, घटि थींदो वेंदो आहे, ऐं उन सां काफ़ी जेको आहे सो अव्हांखे फ़र्क़ु पइजी बुख़ार जी फस्ट एड यानी बुख़ार हटाइण जे लाइ। नज़लो ज़ुकाम आहे, ॾिसो हिकिड़ो मिटीअ मां धुएं मां घणनि खे एलर्जी थींदी आहे, परफ्यूम मां एलर्जी थींदी आहे, ख़ुशबू मां एलर्जी थींदी आहे, त इहे शयूं हरगिज़ उहे दोस्त उहे अदड़ियूं उहे ॿाहिरि इस्तेमालु न कनि जिन मां जेको आहे उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे। जेकॾहिं इन्हनि शयुनि मां उन्हनि खे तकलीफ़ थिए थी त मास्क जो इस्तेमालु ज़रूरी कनि, ऐं इहे जेके अहिड़े क़िस्म जा जेके एलर्जी जा पेशंट आहिनि उन्हनि जे लाइ फस्ट एड अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा हलियूं। हिकु त रोज़ाना राति जो नीम गरम पाणी जा जेको आहे सो करे, ऐं उन में जीअं मां पहिरां ॿुधाई त हेठि या जेको आहे सो जाण या लूणु विझी उन सां नक बि साफ़ु करे सघनि था, उन जा घराणा बि करे सघनि था।